0: तुम्ही ऐकून असात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळजीनी. आईच्या कोंगणी प्रसाराक मोगाच स्वागत.
1: व्हंकलेक वा ओहरेताक उल्हास पुगारच्यो आणि कुशलायेच्यो ओव्यो.
2: आमचे

सांबारा भितर सांबार पिया वाचे सरल संतोन गाला वरल वकलेक साड्याचे।

0: तुम्ही ऐकून असतात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळजीनी. आईच्या कोंगणी प्रसाराक मोगाच स्वागत.
1: व्हंकलेक वा ओहरेताक उल्हास पुगारच्यो आणि कुशलायेच्यो ओव्यो.
2: आमचे

आंबो सुहाण आंब्यास केलो कोसर दौलो तेसो कोमलो म्हूण तुका कित्याक मसोर आवय बसो